सुर सुहाई सरस अहिरी लै पहर जा संग लाई पांचो आर जा सुरमानंद भास कर आए चंद्र बिंब मंगलन सुहाए सरस बान औ आहे बिनोदा गावह सरस बसंत कमोदा अष्टपुत्र।